0: पंजे हन बाणिया जो
1: पंजे हिक तारे अचे
0: पंजे हिक तारे अचे
1: पंजे हिक तारे अचे
0: पंजे हन बाणिया जो
1: हो न जावे पुल कोई
0: हो न जावे पुल कोई
1: भोले इंसान तो
0: हो न जावे पुल कोई
1: भोले

0: बैठ के ते कथा सुन
1: गुरु दे दरबारे विच दशमेश दे दरबारे विच बैठ के ते कथा सुन
0: होवे नाही पासे मन
1: होवे नाही

खेडे बिडाणी मात धरती मात प्राणी मात सात गए प्राणी मात चंद्रो मात जो मात भोग मात चित्र मात सा